तू सूखम होवा अस्तूली, तू जल निध तू फेन बुदबुदा, तुद बिन अवर न पालिए जियो, तू सूत मणिए पी तू है, तू गंठी मेर सिर तू है, आद मद अंत प्रभ सोई, अवर न कोय दिखा लिया जियो, तू निर्गुण सरगुण सो

प्रगट प्रभ आपे, तू ठाकुर सेवक फुन आपे, तू गुप्त प्रगट प्रभ आपे, नानक दास सदा गुण गावे, एक भूरी नदर।